फूंके फूंके फूंके रे के पग घुंघरू, पग घुंघरू बांध मेरा नाची थी, पग घुंघरू बांध मेरा नाची थी, नाची थी, नाची थी, नाची थी, हाँ।